0: तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार. भवन्तः सर्वे शृण्वन्तः सन्ति वेणुध्वनी FM 90.4 KLE कनसु. एषः संस्कृतकार्यक्रमः अस्ति. संस्कृतकार्यक्रमस्य नाम अस्ति संस्कृतं वदामः. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 14 ऑगस्ट 2026. श्रावणातील भक्तिमय वातावरणात आपल्या दिवसाची सुरुवात करूया सकारात्मक विचार, ईश्वराचे स्मरण आणि मधुर भक्तिगीताने. आजचा सुविचार: जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की सापडतो आणि जिथे श्रद्धा असते तिथे मनाला शांतता मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमध्ये घेण्यात आल्या. श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चेन्ना लोई येथे 61 तामिळ मुली ठार झाल्या. एअर इंडियाची दिल्ली मॉस्को विमानसेवा सुरू झाली. दिवस होता आजचा. पाकिस्तानला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच. दोन अणुबॉम्बच्या भयावर सहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डीलिट पदवी दिली. दिवस होता आजचा. मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना झाली तीही आजच. आता आजचे जन्मदिवस पा. प्रवीण आमरे क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच. जॉनी लिव्हर भारतीय विनोदी अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. जयवंत दळवी साहित्यिक, नाटककार व पत्रकार यांचाही जन्म आजचाच आहे. गोदावरी परुळेकर सामाजिक कार्यकर्ता व लेखिका यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली बनो दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल, कामामध्ये नवीन संधी मिळू शकते. वृषभ रास, आर्थिक बाबतीत सावधपणे निर्णय घ्या, कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मिथुन रास, नवीन कल्पना आणि संपर्क यामुळे कामाला गती मिळेल. कर्क रास, घरातील वातावरण आनंदी राहील, भावनिक निर्णय घेताना संयम ठेवा. सिंह रास, मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कन्या रास, नियोजन करून काम केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते केली विनोदोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 रेषा ऐकू ज्यामध्ये तुळरास. महत्वाच्या कामांमध्ये संतुलित निर्णय घ्या, संवादातून प्रश्न सुटतील. वृश्चिक रास, कामात उत्साह राहील, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. धनुरास, नवीन संधीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, प्रवासाचे योग संभवतात. मकर रास, कामाचा ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या, आरोग्याची काळजी घ्या. कुंभ रास, नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल. आणि शेवटची मीन रास, आध्यात्मिक विचारांमुळे मनाला समाधान मिळेल, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुगुणी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी काय करता येईल. MBBS नंतर MD ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून एका विद्यार्थिनीची आत्महत्या, किंवा 12वीच्या परीक्षेत कमी मार्क पडतील म्हणून रिझल्ट लागण्यापूर्वीच एका मुलानं आत्महत्या केली. गुण कमी मिळतील या भीतीने 4th-7th मुलं ही आत्महत्या करतात. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या भीती अपेक्षा भंग, मग तो खरोखरच घडलेला असेल वा घडेल असा काल्पनिक धोका तीव्रतेनं वाटून घडतात. जीवनात काही राहिलंच नाही किंवा अपयशामुळे कसं हे तोंड दाखवू जगाला, अशा नैराश्यानं आत्मसन्मानाला खरा किंवा काल्पनिक धोका त्या क्षणी तीव्रतेनं जाणवतो आणि इमोशनल हायजॅक होऊन भावनेच्या भरात हातून नको ते घडतं. काल्पनिक धोका, उदाहरणार्थ नापास होऊन या भीतीनं परीक्षेच्या निकालाआधीच आत्महत्या करणं. खरं सांगायचं तर हा अविचार त्या मिनिटाला नव्हे सेकंदाला टाळता आला आणि भावनांवर नियंत्रण ठेवता आलं तरी ते आत्महत्या टाळण्यासाठी पुरेसं असतं. कारण आत्महत्या करण्याचा प्रयत्न असफल होऊन जे वाचतात त्यातील 99% लोक मला जगायचं होतं, मरायचं नव्हतं असंच सांगतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल महत्वाचे मुद्दे विचारात घेताना त्यातील काही उपाय हे दीर्घकालीन व व्यक्तिमत्वात वैचारिक बदल घडवण्याच्या दृष्टीने आहेत. काही तात्कालिक तणावजनक परिस्थितीत घ्यावयाची काळजी या प्रकारचे आहेत. अशी मानसिक जडणघडण 10वी-12वीच्या किंवा महत्वाच्या परीक्षा देणाऱ्या मुलांच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीपासूनच किंवा त्याआधीपासूनच व्हायला हवी. परीक्षा आधी, परीक्षा चालू असताना, नंतर निकाल लागेपर्यंत वा योग्य त्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळेपर्यंत विशेष काळजी घ्यायला हवी. आता पाहूया या बाबतीत आपल्याला काय काय करता येईल. आई बाबांनो, मुलांचे ताण तणाव आणि समस्या समजून घ्या. स्पर्धा, महत्वाकांक्षा, तुलना, मुलांच्या स्वतःकडून किंवा पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा यांच्या दबावाखाली व तणावाखाली मुलं असतात. विशेषतः 10वी-12वी स्पर्धा परीक्षा, विविध एंट्रन्स एक्झाम्स, पदवी परीक्षा अशा महत्वाच्या परीक्षांच्या काळात मुलांना वाटणारी भीती, चिंता समजून घ्या. अनेक मुलांना अभ्यासात खरोखरच अडचणी किंवा समस्या असतात. काही मुलांच्या मनावर घरातील इतर वातावरणाचा किंवा समस्यांचा ताण असतो. काही मुलांना लर्निंग डिसऑर्डर्सही असतात, उदाहरणार्थ डिस्लेक्शिया, डिसग्राफिया, ADHD अशा प्रकारच्या अध्ययन समस्या असतात ज्यामध्ये अध्ययन क्षमता कमी होते आणि मार्क्स किंवा गुण कमी पडू शकतात. ज्या लक्षात आलेल्या नसतात, लेखन रायटिंग डिसऑर्डर, वाचन रीडिंग डिसऑर्डर, गणित मॅथमॅटिकल डिसऑर्डर, चंचलता व चित्त एकाग्र न होणं, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार मनोविकास तज्ञाकडनं उपाय उपचार, चंचलता व चित्त एकाग्र न होणं म्हणजे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं यामुळे काही भावनिक समस्या निर्माण होणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार व मनोविकास तज्ञाकडून उपाय उपचार व कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असतं. फक्त अभ्यास कर असा दोषा लावणं किंवा ट्युशन्स क्लासेसना घालून उपयोग होत नाही. मुलांच्या भावनिक, बौद्धिक, सामाजिक म्हणजे इतर व्यक्तीबाबतच्या शारीरिक व आर्थिक सर्व प्रकारच्या समस्या समजून घ्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करा, त्यांना मदत करा. दुसरा मुद्दा आहे, आई बाबांनो, मुलांशी संवाद साधा. मुलांना जमेल तितक्या चांगल्या व तथाकथित मोठ्या शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन देणं, फी भरणं, ट्युशन्स आणि क्लासेसना घालणं, अभ्यास कर म्हणून मागे लागणं, अभ्यासाचा वेळ वाढविणं यातच पालकांना इति कर्तव्यता वाटते. मुलांचे मित्र बना, चर्चा करा, मन मोकळ्या गप्पा मारा, फिरायला घेऊन जा, बोलतं करा, त्यांचे मित्र मैत्रिणी यांविषयी जाणून घ्या, तरच मुलांच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, दृष्टिकोन कळेल. ताणतणाव, भीती, चिंता, समस्या, अडचणी, वर्गमित्रांशी आणि शिक्षकांशी असलेले संबंध याविषयी कळेल आणि त्यांच्या अभ्यास, परीक्षा आणि एकंदर करिअर याविषयी तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. तिसरा मुद्दा आहे परीक्षेची व निकालाची भीती. काही मुलांना, अगदी हुशार आणि अभ्यासू मुलांना देखील खरोखरच परीक्षेची खूप भीती वाटत असते. अशा प्रकारची मानसशास्त्रीय चाचणी ही उपलब्ध आहे. परीक्षेची भीती किती आहे हे सायकोलॉजिकल टेस्ट किंवा मानसशास्त्रीय चाचणी करून शोधता येतं. अशा भीतीमुळं अभ्यास झाला असला तरीही विद्यार्थी आपलं ज्ञान उत्तरपत्रिकेत पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत व परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू शकत नाहीत. अर्थातच निकालाचीही मग भीती वाटू लागते. परीक्षेची थोडी भीती व ताण हा सर्वच मुलांवर येतो. ज्याला यूस्ट्रेस म्हणतात तो विधायक असतो व अभ्यासाला प्रवृत्त करतो. परंतु परीक्षेची खूप भीती, अनाठायी ताण वाटणं याला डिस्ट्रेस म्हणतात आणि तो नक्कीच विघातक असतो. यामुळे एकाग्रता न होऊन अभ्यास करणं जमत नाही, याचंही पुन्हा टेन्शन येतं. एक दुष्टचक्र सुरू होऊन नैराश्य येतं. परीक्षेची अत्यंतिक भीती वाटणं या बाबतीत तर पालकांनी जबाबदार पाऊल उचलायलाच हवं. एखाद्या शारीरिक आजारावर उपचार करतात त्याप्रमाणे अशा भावनिक समस्यांसाठी मानसोपचार तज्ञांचं, मनोविकास तज्ञांचं सहाय्य घ्यावं. समुपदेशन व इतर उपाय उपचार आवश्यक, नाहीतर अशी मुलं भीती नैराश्यापोटी आत्मघातकी पाऊल उचलू शकतात. 4. आईबाबांनो, मुलांना एकाकी पडू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर, निकाल लागेपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, मित्रांचा, इतर कुटुंबियांचा संबंध सहवास मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळं मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळी बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही केवळ व्यक्ती एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा की विवेकी मनोभूमिका जोपासा. परीक्षेत नापास झालास तरी चालेल, जीवनात नापास होणार नाहीस याची दक्षता आपण घेऊ, किंवा एखादं वर्ष फुकट गेलं तरी चालेल, आयुष्य फुकट जाणार नाही याची आपण जरूर काळजी घेऊ. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तू नक्की यशस्वी होशील असा दिलासा मुलांना द्यायला हवा. यासाठी योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग करून घेऊ असं समजावून मुलांना आश्वस्त करा. ही पाठराखणच. आई बाबांनो, मुलांच्या बाबतीत सजग आणि सावधान रहा. आत्महत्या करणारी किंवा तसा प्रयत्न करणारी मुलं आपल्या वागण्या बोलण्यातून तसं सूचित करतात किंवा नकळत तसा इशारा देतात. म्हणूनच सतर्क, सजग आणि सावध रहा. उदासी, नैराश्य, शून्यात नजर, एकटं राहणं अशा लक्षणांवर लक्ष ठेवा. मुलांना एकाकी राहू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंत, अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, इतर कुटुंबियांचा, जवळच्या मित्रांचा संबंध सहवास हा मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळं मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळेला बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही व्यक्ती केवळ एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच इमोशनल हायजॅकचा तो क्षण टाळण्यासाठी तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकालच्या स्पर्धेच्या जमान्यात अभ्यास आणि परीक्षा यांचे तंत्र मंत्र शिकवा. अभ्यास सोपा आणि जलद गतीनं आनंदानं करता येण्यासाठी अभ्यास, स्मरण शक्ती व परीक्षा यांचे तंत्र मंत्र शिकणं आवश्यक. परीक्षेचे व प्रश्नांचे स्वरूप, किती वेळात किती प्रश्न आणि परीक्षेला दिलेल्या वेळात ते सोडवता येणं या दृष्टीने अभ्यास करावा लागतो। अशी अनेक तंत्र मंत्र मानसशास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत। अभ्यास कौशल्य, अध्ययन पद्धती यांच्या मानसशास्त्रीय चाचण्याही उपलब्ध आहेत। अभ्यासाचा हा अभ्यास महत्त्वाचा, अभ्यास कसा करावा याचाही अभ्यास करावा लागतो। विद्यार्थ्यांची अध्ययन पद्धती, लर्निंग स्टाईल लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांच्या मदतीनं अभ्यास कौशल्य विकसित करता येते। सराव परीक्षा व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट ही सुद्धा महत्त्वाची। जी परीक्षा जशी ज्या पद्धतीनं ज्या विशिष्ट वेळात आपण देणार आहोत त्याच पद्धतीनं सराव परीक्षा अनेक वेळा दिल्यास ताण व भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो। परीक्षेची उत्तरपत्रिका वेळेत लिहिण्याची व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट कशी करावी याचाही अंदाज येतो। मग मन स्थिर राहतं, स्वस्थ राहतं। वर्षभरातील अभ्यासाची, परीक्षेच्या आधी त्या अभ्यासाची उजळणी करण्याची आणि परीक्षेत पेपर सोडविताना तो विशिष्ट वेळेत पूर्णपणे आणि योग्य रीतीने सोडवता येण्याची टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन शिकून घेणं हे अत्यावश्यक। पालकांनो, करिअर प्लॅनिंग ही महत्त्वाचं। नापास झालो, कमी गुण पडले तर पुढील आयुष्याचं काय याची भीती मुलांना सतावत असते आणि हा इज्जत का सवालचा ताण असह्य होऊन मुलं आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतात। पण आधीच मुलांची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड व नियोजन करून अभ्यासाचे तंत्रमंत्र शिकविल्यास या भीतीवर निश्चित मात करता येते। करिअर प्लॅनिंग करताना अनेक पर्याय व त्यादृष्टीनं पूर्व तयारी केल्यास मुलं व पालक तणावमुक्त राहू शकतात। एकाच विशिष्ट कोर्सला, उदाहरणार्थ MBBS ला, IIT ला ऍडमिशन मिळालीच पाहिजे हा हेका किंवा तशी अपेक्षा चूक असते। तुमच्याकडे अनेक अल्टरनेटिव्ह किंवा वेगवेगळे पर्याय हवेत की या कोर्सला ऍडमिशन मिळाली तर उत्तम, नाहीतर मी या कोर्सला ऍडमिशन घेईन, तीही मिळाली नाही तर हा तिसरा नंबरचा पर्याय आहे आणि यातूनही मी उत्तम करिअर करू शकतो, हे मुलांना समजावणं आवश्यक आहे आणि यासाठी मानसशास्त्राची मदत घ्या। अशा प्रकारच्या करिअर संबंधी विविध चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग करून तुमच्या मुलाची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड करता येते। पालकांनो, काळजी घ्या, काळजी करू नका। मुलांच्या करिअर बाबत पालकच खूप टेंशन मध्ये असतात, त्यामागील आर्थिक बाजूही त्यांच्यासाठी तणावजन्य असते। म्हणूनच अभ्यास व परीक्षा याबाबत मुलांबाबतची त्यांची काळजी वागण्या बोलण्यातून परावर्तित होऊन मुलंही तणावग्रस्त होतात। करिअर प्लॅनिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत काळजी घ्या, काळजी करू नका। उपाय, उपचार आणि मदत घ्या। मानसशास्त्राची मदत तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल। मुलांचा आत्मसन्मान वाढवा। अपयश आलं तरी मुलांवर दोषारोपण करू नका। तुलना टाळा। मुलांच्यात काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करा। समस्यांपेक्षा संधीकडे पहा। त्यांचा आत्मसन्मान वाढवा। योग्य पद्धतीनं प्रयत्न करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला मुलांना शिकवा। मर्यादांपेक्षा मार्ग शोधा। तू जास्तीत जास्त प्रयत्न कर, ते करूनही मग तू परीक्षेत नापास झालास तरी हरकत नाही, जीवनात नापास होणार नाहीस याची आपण काळजी घेऊ। एखादं वर्ष फुकट गेलं तरी हरकत नाही, जीवन फुकट जाणार नाही याची दक्षता आपण योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग यांच्या अन्वये करू असं समजावून मुलांना आश्वस्त करा। ही पाठराकणच पालकांकडून मुलांना हवी असते। आणखी काही महत्वाचे उपाय। मुलांचा EQSQ अर्थात भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक वाढवा। जीवन विषयक योग्य तत्वज्ञान व विवेकी मनोभूमिका मनात रुजवा। प्रोटीन्स, जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजे खनिजे यांनी युक्त आहार मन स्वस्थ ठेवतो। व्यायामामुळेही हॅपी हॉर्मोन्स स्त्रवतात व नैराश्य कमी होते। ध्यानतंत्र म्हणजे मेडिटेशन, योगविद्या, प्राणायाम यांनी मनशक्ती व मनशांती वाढते। मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाने मानसिक व्यायाम ही अत्यंत उपयुक्त ठरतात। जरूर वाटल्यास तज्ञांकडून औषधोपचार ही संजीवनी ठरते। जरूर वाटल्यास आवश्यक तेव्हा मानसोपचार तज्ञांकडून औषधोपचार ही सुद्धा संजीवनी ठरते। आणि अशा कारणांसाठी मानसोपचार तज्ञाकडे जाणं म्हणजे वेडेपणाचा शिक्का मारून घेणं नव्हे तर यासारखा दुसरा शहाणपणा नाही हे लक्षात ठेवा. पालकांनो, तुमच्या मुलांना यशस्वी आनंदी बनवणं तुमच्या हातात आहे, त्यासाठी त्यांची योग्य मनोभूमिका तयार करा.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड, येळूर.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.